0: This is Ragam 24/7 DTH Indian Classical Music Channel.
1: ये है रागम, हर पल हर समय भारतीय शास्त्रीय संगीत। अब आप सुनेंगे हिंदुस्तानी शैली में ख्याल गायन। कलाकार हैं रत्नाकर पाई, राग है ललित, विलंबित ख्याल झपताल में निबद्ध है, बोल है घटन लाग रैन, द्रुत ख्याल तीन ताल में निबद्ध है, बंदिश के बोल है पीयू पीयू रटत पपीहरा। संगत कलाकार हैं तबले पर इस्माइल दद्दू खान।
2: गीता चंद्री की
1: दिस इज रागम 24/7 एन एक्सक्लूसिव इंडियन क्लासिकल म्यूजिक चैनल। नाउ लिसन टू अ हिंदुस्तानी ख्याल रेसाइटल बाय रत्नाकर पाई। द रेंडिशन कमेंसेस विद द राग ललित। द कंपनीमेंट हैज बीन प्रोवाइडेड बाय इस्माइल दद्दू खान ऑन द तबला।
2: आकाशवाणी बेंगलुरु। ಇದೀಗ ನಾಳೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಮೂಡಿ ಬರಲಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಪರಿಚಯ. ಬೆಳಗಿನ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ 6:10 ದಸರಾ ಗೀತಾರಾಧನಾ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಜಿಎಸ್ಎಸ್ಎಸ್ ಮೈಸೂರು. ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ 6:30 ದಸರಾ ಚಿಂತನ ಡಾಕ್ಟರ್ ಮೈಸೂರು ನಾಗರಾಜ್ ಶರ್ಮಾ ಅವರಿಂದ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ. 6:35 ಕನ್ನಡ ರತ್ನ ಭಂಡಾರ ಪ್ರಸ್ತುತಿ ಬಿಕೆ ಸುಮತಿ. 6:40 ದಸರಾದಲ್ಲಿ ಇಂದು ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಪ್ರಾಯೋಜಕರು ವಿದ್ಯಾವರ್ಧಕ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಮೈಸೂರು. 6:50 ರೈತರಿಗೆ ಸಲಹೆ. 7:15 ರೇಷ್ಮೆ ಸಿರಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ವಿಷಯ ಹಿಪ್ಪು ನೇರಳೆ ತೋಟದಲ್ಲಿ ಪೋಷಕಾಂಶಗಳ ನಿರ್ವಹಣೆ. ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ಮಧುಸೂಮನ್ ವೈ, ರೇಷ್ಮೆ ವಿಸ್ತರಣಾಧಿಕಾರಿಗಳು.